निषङ्गिन इषुधिमते तस्काराणां पताये नमः। नमसृकायिभ्यो जिघाज्ञ सद्भ्योमुष्णतां पताये नमो नमो सिमद्भ्यो नक्तं